0: हम अकशोरम तिमं खले गफानं अमुर कुरब्बा फावनी मीराशुगे एबही मक्का गे वेरी रसलांगे अलुकं कुरमशे एकलांगे एरा हुरमत्तेरी कुरब्बी रसलांगे आदि हुरिहा इच्चे मिलकुए वडगें वनी एकलांगे अशे आदि तिमं खले गफानं अमुर कुरब्बा फावनी तिमं खले गफान मुस्लिमुंगे तेरें वुमशे
1: وَأَنْ أَتْلُوَ الْقُرْآنَ فَمَنِ اهْتَدَى فَإِنَّمَا يَهْتَدِي لِنَفْسِهِ وَمَنْ